0: Alternative IFM, nur die Ecke Megahertz.
1: ගඩින්දියකට සාලි සම්මිනෙත් මිනෝ දිහේක මෙගා හර්ට්ස් දිවිහි FM දිවිහි FM මෙගඩීක කුරියම් මිගෙන්දා එහුන් තෙරින්ගේ හොවන් ෂෝග ගුලාලේ ෆමි වැනි මොනි අස්සලාමු අලයිකුම්
2: වාලයිකුම්
1: අස්සලාම් කිනේ හාලු මොනි
2: යාද කුවි වර බරාබර සයි
1: සයි කිනේ බරාබර මේ කොළොන් සිරත් කොහ හැම බරාබර කොන් කමෙග තිය උලෙනි
2: මේ ඩියුටි එක
1: විස්සාරද ති කොළ
2: හා ෆහි වර විස්සාර
1: වර විස්සාරදෝ
2: ara bodang hadala fa vare gane ussala fa miharana ka huttala poti ka madhe soti hawara bana ko hiwane mihara mihara ussala fa ne
1: e boitta dature plan ko fa midwas tere
2: no no ekala kamenne
1: ekala kamenne do den ehewima fini kotta ti kol onna ne do miara mikola visara ve hunes mikola vare ve hunes swagat ke ha fini kamenne vane ka ne kol maran hunu
2: aslo ves ane banakon otas ves aivennu de ekamaka sinnennu
1: finnennu do fini kurenya hama ac ege dashami jehni danno
2: aslo
1: koba muni tankule kuriye jehila mi jehni do kurige laven hama adwa halam beno muni yang hama adivesama bodang adwa halam beno mani sama kurige lavata do
2: aslo
1: fahuge mi lavata huge terega ma kamda lavene tita
2: ओ हवा रीति लवता हां तां हडिए नो हवा साडी एकम उदेन एन्ने एन्ने रीति हमा कुरीगे
1: हमा कुरीगे ने मी ईदु ग वरे हिग्याम लवतां अडु इविजेन नो फाहा कोले वे लवेन एबोय त मी ईदु लवतकु
2: ईदु लवतकु मी हार मी इवे कला वही ईदु ग लवदो लवे कां ओती
1: एलवा दो बोलु
2: या दी वही
1: कोबो मी
2: नबा दो फेनी अडु इवेन्या मुदेन एलवे त इन्ना
1: एलवे बोलु गे इन्ना ने रंगले तिबुनिया देन वर केचि लवेन ए दो को मेकस
2: अतो हाला वर सले लवेन
1: आहा कोबो मी रिक्वेस्ट कोफ ओय लव बेनु त हास कोल्ल
2: देन हम अडु हाला ने देन फहियन एसएमटी मा हदिया कोल्ल रंग उफावेज फहिया बद्दल वेम
1: आ वर उफावेज बाज वेरि दो हकन ए देन
2: फही कन ने दो हेंदुनु गदी वे
1: हेंदुनु इनी फहिया शाहू
2: ಹಾಂ ಹಾಂ ಅದರ ಮಜಾ ಇಸ್ಕನ್ನ ಮಿಗಡೆ ಕೋಸ್ ಅದೆನ್ನಾ ಹಮೆ ಕಮನ್ ಅನ್ನೋಟ ಕೊಲ್ಲಿದೆ
1: ಅಡು ಅಹಲವೇ ಗೊತ್ತೆನ್ನುವೆ ದೋ ಬಿಜಿ ಹೆಂದನು ಗಡಿಗೆ ಒಫಿ ಹಂದಾ ಗಡಿವಿ ಮದೋ ಅಸ್ಲು
2: ಓ ದೆಂಕಲ ಅಡು ಅಹ ಏಕ ಮೇದ ವಿಸ್ಸಾರವಿ ಮಯಾ ಏಕ ದೆಂ ಅನೆ ಏಕ ವರ ಉಂದ ಓ ದೆ ಮುನಿ ಬಡಮೆನ್ನ ರೇಡಿಯೋ ಲಂ ಅಡು ನುದಿ ಬೇತಿ ವೆದೋ ಫೋನ್ ಅಡು ಅಮ ಅಡು ವರ ಉಂದ ಕೊಲ್ಲೆ ಹಾಯ ಹಾಯ ಫತೆ ಹೆಂದನು ಹೆಮ್ಮೈ ಬನಿ ಮೇದಕ ಅದೆನ್ನಾ ಹಮೆ ಸಹೀಕೈ ಗೊಂಡಮ ಏಕ ಹೆಂದನು ಅಡು ಅಹ
1: ಬ್ಯಾವಿರಿ ವೆಲಿಸ್ತೋ
2: ಬಾವರೆ ನೋಯ್ತಾಗೆ ಅಡು ಸಹಾಲೆ ಮಜಾವನ ಫಹಿನ್
1: ಓಕೆ ಮುನಿ ಹಿಂಗ ಲವ ಜಹಾಲ
2: ಬಾಜೆ ಇದು ಹಾಕಂಗ್ ಆ
1: ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬೇಕು.

0: Lunch break.
1: Lunch break.
2: Lunch break.
1: Lunch break.
0: Lunch break.
3: लंच ब्रेक के मेयो तो के शो या की का बदल को लिया गन शाह दा महमूद लंच ब्रेक में शो का बुद्ध दो होमी गेनेस तनी लाइफ हैक्स नोनिया लाइफ स्किल्स ए दिरोन गमे हे ओले एरा खंकम फसे हे कोल देवे न बाय को एत तमे कियाल देनी मेयो तो के शो गेस मिफा द बाय हैक्स तक शाह बाला लाना बाय बादी के तेरे बेनु करे वेदा न बाय काल हैक तक बाला लाना एनमे शो गे तने रीत लावे इवाला दीफा बदल को ला फैसम मि बाय तक की का कुरिया दानी ಮಿಶೋಗೆ ತೆರೆಯಂಗ ಮ ದೇತರೆ ದೇತರೆ ಮಿಗ ಹಲ ರೀತ್ ಲವತ ಹಿಮಣಾಲಮು ಕುರಿಯತಾ ಇರು ಮೀ ಹಮ ಮೌಲುಮಾತು ಫುರಿಗೆ ವಿ ಗೋತೆಗ ಗೆನಸ್ ತಿವೇನೆ ಶೋಯ ಉಮ್ಮೇದ ಮಿ ಕುರನಿ ಮಿಯತುಗೆ ಶೋಸ್ ಹುನ್ ತೆರೆ ಹಮ ನಿಮೆಂದೆ ಅಡು ಹಾಂತಿ ಬೇನ ಕಮ ವರಂ ತಫಾತ್ ಬೈಂ ಆ ಎಹನಮ ಸಮ ಗಿನ ಫಾರೆಂ ಇಂಗೆ ನೋನಿ ಹಾಂದಾನೆ ತಫೋರಿ ಬೈ ಎಕ್ಸ್ ತವಿ ಸಿಹುಂ ಏಕ ಶೇಗೆ ವೇಮೆ ಮರೀತ್ ಲವೇ ಕಫೋ ಬದ್ಲು ಕೊಲ್ಲಾಣ
4: ದಿವಿ ಎಫ್ಎಂ ಗೆ ಕುಮ್ಮೆ ಗಡಿಯರೆಗೆ ಫೆಶಂ ವಿಸ್ ದಿವಿ ಅಮಿಲ್ಲ ರಾಗಿಗೆ ಲವೇಕು

0: ಅರ್ಜುನ್ ರೆಡ್ಡಿಯೊಂದಿಗೂ ಕಾಮಯಾಬಿಯ ಫಹು ಏಗೆ ದೇಹರು ಫಹುಂ ದೇಹಸ್ ನವಾರವಣಹರು ಜೂನ್ ಮೌಗ ತೆರೆಗ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಸಂದೀಪ್ ರೆಡ್ಡಿ ವಂಗಾವಣಿ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಹಿಂದಿ ರೀಮೇಕ್ ನೆರೆಫ ಕಬೀರ್ ಸಿಂಗ್ ನಮುಗ ಬಾಲಿವುಡ್ ಗಿನಿಸ್ ತಿಂಗ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಲೀಡ್ ರೋಲ್ ಫೆನಿಕೆಂದಿ ಶಾಹಿದ್ ಕಪೂರ ಕಿಯಾರ ಅದ್ವಾನಿ
1: कैसा छिछोरा है बे
2: कबीर देख यार मैं तेरे को लेने आऊं
3: मैं नहीं आऊं
2: क्यों
3: नहीं आऊंगा मतलब नहीं आऊंगा ना
2: बोला नहीं आऊंगा
4: साहब वो हाथ से फिसल गया साहब नहीं
2: ये सब चलता रहा तो भूल जाएगा क्या उसको
4: नाम क्या है
5: प्रीति
6: प्रीति कोई ऐसी वैसी डिग्री नहीं है दिस इज MBBS वहां पीछे बैठ के

0: ईशा सुवाने कुरंता
1: कोब्बला
0: दिवे ही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगलो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेवो
0: वारर रंगलो वेहे ता फेंडिगु में बुनमा की कोबा
2: लिबे फुर्सत के बेनुं हिफु माटु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मी तैयार वानी दिवे ही एफएम उंगेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवे ही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ

0: Angel.
1: Dem your lover, baby I'm star. Me love ki four igada varam ufaveri party love ge gotuga fa kore ve love. Love record ko fawani tine August nawarsa the gaddi hatine ga. First Avenue night club ga be vi tari concert ge terin live ko. Me mashur love I would die for you. Adi Purple Rain West record kuri fa kollevere. Prince ke funny hayatuga nerunu emme kamyab album ge fahu tin love. ए रेग ए कॉन्सर्ट के तेरे लाइव को रिकॉर्ड कर मकी एने के की बैग होरी आते अहलाफ मोसन दी फंड वेरी कमा हुनर वेरी कंग हाम को दे अलग दे है के मिलावे की प्रिंस के फंडी दातुर को हो दी साबित कमा अमेल नफसंग वें इतुबार रम्स को दे एने की दुनिया बल्लेगर न फेमवर के तारीख कंग इवलान कुरे उफेत में मिनिया पुलिस के कुड़ा अपार्टमेंट के हुरी हा म्यूजिक इंस्ट्रूमेंटिंग अमेल ले कुलेगे डेमो त तैयार कुरे इरवेस ಕಾಮಯಾಬಿಗೆ ಉಸ್ ಮಿನ ದೇವೇನಿಕಮ್ಗೆ ಫುರಿಯಮ ಯಗಿಂಕಂ ಎನಗೆ ಕಿಪ್ಯಾಗೊಯಿ ಫಾಹಕುರವೇಕಮಕಿ ಪ್ರಿನ್ಸ್ ಮಿಲವ ಉಫದ್ದಾಫವಣಿ ಆಲ್ಬಮ್ ನೆರುಮ್ಗೆ ತಿಂಗಹರ ಕುರಿ ನವಾರ್ಸತೇಕ ಅಡ್ಡಿಯ ಏಕೇಕಕ ಮೆ ರೆಕಾರ್ಡಿನ್ ನುಂಗಿವೆ ಬೆಲುನ್ ತೆರಿಂಗೆ ಫೋರಿಗದ ಅಡುತಕುಂ ಎ ವಗುತುಗೆ ದಿರುಂ ಹುರಿ ಮಾಹೌಲ್ ಸಿಫವೆಗೆಂದಾಯರು ಫಿಲ್ಮ್ ರಿಲೀಸ್ ಕುರಿತ ಮಹೆಫಹುಂ ಎ ನವಾರ್ಸತೇಕ ಅಡ್ಡಿಯ ಹತರಿಗ್ಗೆ ಆಗಸ್ಟ್ ಮಾಹು ಪ್ರಿನ್ಸ್ ವೆಗೆಂದಿಯೇ ಅಮೆರಿಕಾಗ ಎ ವಗುತೆಗ್ಗ ನಂಬರ್ ಎವ್ವನ ಫಿಲ್ಮ್ ಅದೇ ನಂಬರ್ ಎವ್ವನ ಆಲ್ಬಮ್ ಅದೇ ನಂಬರ್ ಎವ್ವನ ಲವ್ಯಾಗಿ ಶರಫೋದಿ ಫುರುತಮ ಫಣ್ಣಾಣ